मुगच्छा ऐकोप्यानो कुम्निनात कार्यक्रमात आव लिडिया रॉड्रिगस उजरे कुम्निनात कार्यक्रमात आतामी ऐकोव्या पोईलिंगीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गैलेले जावन सात प्रज्योत डेसा गीत जीवितांत अधुरे

मुक्लेंगीत साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जाऊन असात इडन डेसा, विनय लोवेस आणि प्रज्योत डेसा. गीत हॅलो ब्युटी.